माता धरत मत दुसरा दुदाई दया खेले सगल जगत चंगे आईया बुरे आईया वाचे धर्म हजूर कर।

अस्त जी कर क्रिया खट कर्म करंता से भगत भले जन नानक जी जो भावे मेरे हर भगवंता तू आद पुरख अपरंपर करता जी तुद जे वडियावर ना कोई तू जग जग एको सदा सदा तू एको जी तू नह चल करता सोई तुद आपे भावे सोई वरत जी तू आपे करह सोई तुद आपे सृष्ट सब उपाई जी तुद आपे सृज सब कोई।